जुन से सो सारथी बने बनवारी, ईश्वर राखे लाज तुम्हारी, विप्र सुदा